0: ಸಾಧುವಾದೆ ಇಶಿಂದೆ
1: ಕಮಕ್ ತೋ ಅಳ್ಗೊಂಡ ಗೋವಾದೇವಿ
0: ಸಾಧುವಕ್ಕೆ ಹವಾಲ್ ಕುರ ಕೊಬ್ಬೆಮ್ಮ ಸಿಕ್ಕತೆ ವರ ಫರ್ವಾತರಿ ಕಮಾಯಕ್ಕೆ ರಂಗಳ ಕುರ ಮೋಜವೆ ಅಹರೆಂ ಬೆಲಿಯಸ್ ನುಬೆಲಿಯಸ್ ಉರಿಹಕಮೆ ಸ್ತಿಕುರನೆ ವರ ಜಿಮ್ಮಾದಾರು ಕಮಾಯಕು ಏಕಂ ಫಾಹಗಕ ಶುಕುರಾದ ಕುರಂವೆಗೆ ಗೋವಾಲಿ
1: ಶುಕ್ರಿಯಾ ಸರ್
0: ತಿಗತಂ ಅಬದೆಸ್ ಕುರಿಯದ್ದೆ ತಿ ಹಿವ್ವರ ಫರ್ವಾತರಿ ಕಂ ದೂಕಣ್ಣು ಲಾತಿಂಗೆ
2: ए मावेस सुट्टा लाफिंग
3: आहार में सुट्टा लाफिंग
4: ए लिस्ट को मावेस ही मना ला
5: अमिल्ल फैसा आंदा गें अमिल्ल हाशिंगड़ा गेल्लुं दिरुमकी किहा मोय कमे ए में मावेस सुट्टा लाफिंग
6: दुम फाई आहार में गे हाथुरे दुम फतु गे इस्तेमाल कुरुम गे साबुन दिमावा सिही मसल तोगा आहार को हैं मिलियन वुरे किना मीहु मरुआ कमा ताफा सिसाब तकुन दक्का ಫಸ್ನು ಜೆಹಿ ಅವಹ ದುಂಫತುಗೆ ಇಸ್ತಿಯು ಮಾಲ್ಕುರುಂ ಹುಟ್ಟಾಲ ಮಾಹಿಂಗಾ

0: ހަމަ އެއާއެކު ބަދުރު ނިސާގެ މަންމަ ޝަމްސޫގެ ރޯލުން ފެންނަ ޝިފާލީ ޝާހުގެ އެކްޓިންނަކީ މުޅި ފިލްމް ކުޅެއްޖައްސައިދިން އެންމެ ވަރުގަދަ އެއްތަނބު ޭނާގެ މޫނުމަތީގެ ކުލަވަރުތަކާ ސީރިއަސް ދަނިވަޅުތަކުގެ ވެސް މަޖާރޫހެއްގެ ގެންގުޅޭ ހަރަކާތަކީ ބެލުންތެރިން ފޫހިވިޔަ ނުދީ ހިފަހައްޓައިދޭ ކަންކަން ދަރިފުޅަށްޓަކާ މަންމައެއްގެ ހިތުގެ އޮންނަ ލޯއިއްބާ ރައްކާތެރިކަން ދިނުމަށް ކުރާ ހިތްވަރު ޝިފާލީ ވަނީ ވަރަށް މޮޅަ ތަޞައްވުރު ކޮށްދީފަ
1: लवबर्ड जुल्फी मेरे भाई जैसा है
2: अच्छा ये
1: हाँ
2: तू भाई बन गया
1: सब
2: हाँ
1: आप समझ नहीं रहे
2: क्या
1: ये एक तरफा प्यार है जुल्फी अगर तूने हमजा को किडनैप किया है ना तो सांप को सच बता दे
3: बाप रे खाना मैंने क्या आप दोनों
4: जुल्फी मैं सैड हूँ इसका मतलब ये नहीं है कि तुम्हारा चांस है ओके
3: ए हीरो इधर मैंने कुछ
5: तेरे को क्या लगा इसके पति को सल्टा देके तेरा लाइन क्लियर हो जाएगा
3: नहीं नहीं नहीं जाओ यार आप गलत समझ रहे हो ना मैं ऐसा कुछ भी नहीं
5: है क्या है बताना समझाना
3: हां ठीक है मेरे को प्यार है मेरे को प्यार लेकिन मेरे को बदरू से प्यार नहीं है मेरे को तो खाला क्यूट लगती है
0: मेरे तो हमजा के रोल में फिरना विजय वर्मा के हुनर की ಫಾಹಾ ಕೊಲ್ಲಂಜೆ ವಾರುಗದ ಮಸೆಕ್ಕತೆ ಏನಾ ದಕ್ಕುವಾದಿನ್ ಅನಿಯಾವಿರಿ ಕಮಾ ಮಕರುವಿರಿ ಸಿಫತಹುಗೆ ಸಾಬುನ್ ಬೆಲುಂತಿರಿಂಗೆ ಹಿತುಗ ಏನಾಯಿನ್ ಇಂತಿಹಾ ನಫ್ರತು ಫದೇಹಾ ಮೊಳ ಎ ರೋಲ್ ಕುಳೆಫವೆ ಅನಿಯಾವಿರಿ ಫಿರಿಯಗ್ಗೆ ಹಗೀಗಿ ಸೂರ ಏನಾಗೆ ಎಕ್ಟಿನ್ನು ಫೆಣಿಗೆಂದಿಯೇರು ಈ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಸೀರಿಯಸ್ ಕಂ ಇತುರು ಕೊದ್ದಿನ್ ಮುಹಿಮ್ಮು ಬಯೆ ಮಿತಿನ್ ಥರಿಂಗೆ ಮಸೆಕ್ಕತು ಫಿಲ್ಮ್ ಅವ್ವಣಿ ಸಿನಿಮೆಟಿಕ್ ಫುರಿಹಮಕಮೆ ಲಿಬಿಗೆ ಗೊಸ್ಸ